0: അല്പസമയത്തിനകം ദേശീയ സംഗീത പരിപാടി കേൾക്കാം. ഡൽഹി റിലെ.
1: നമസ്കാര. സംഗീത് കെ അഖിൽ ഭാരതീയ കാര്യക്രമം മേ ആജ് ഹം ആപ്കോ സുൻവാനേ ജാ രഹേ ഹേ വിദുഷി സ്മിത മൊകാഷി കാ ശാസ്ത്രീ ഗായൻ.
2: നമസ്കാര്. ഇൻ ടുഡേസ് ഓൾ ഇന്ത്യ പ്രോഗ്രാം ഓഫ് മ്യൂസിക് വി ബ്രിംഗ് ടു യു എ ക്ലാസിക്കൽ വോക്കൽ പെർഫോമൻസ് ബൈ വിദുഷി സ്മിത മൊകാഷി.
1: സുരോ കി സാധന ഓർ ശാസ്ത്രീ ഗായൻ കി സമൃദ്ധ പരമ്പരാ കോ ആത്മസാത് കന്നെ വാലി ആകാശവാണി ഓർ ദൂർദർശൻ കി ടോപ് ഗ്രേഡ് കലാകാർ വിദുഷി സ്മിത മൊകാഷി പണ്ഡിത് അജയ് പോഹൻകർ ജൈസി ദിഗ്ഗജ് ഗുരുവോ കെ സാന്നിധ്യ മേ തരാശാ ഗയാ സ്വര ഹൈ.
2: A top great artist of Akashvani and Doordarshan, Vidushi Smita Mukashi has dedicated herself to the pursuit of notes and thoroughly absorbed the rich tradition of classical singing. Her voice has been beautifully nurtured under the guidance of legendary gurus, including Pandit Ajay Fohankar.
1: Tansen aur Amir Khan jaise pratishthit samaroh ki aap shobha bada chuki hain. Prayag Mahakumbh se lekar London ke Nehru Center tak आपने अपनी गायकी की छाप छोड़ी है.
2: शी हैज ग्रेस्ड प्रेस्टिजियस म्यूजिक फेस्टिवल्स लाइक द तानसेन समारोह एंड उस्ताद आमिर खान समारोह, लीविंग एन इंडेलिबल मार्क विद हर सिंगिंग फ्रॉम द प्रयाग महाकुंभ टू द नेहरू सेंटर इन लंदन.
1: आपको कलाश्री और मोहम्मद रफी जैसे कई सम्मानों से नवाजा गया है. आपकी प्रस्तुतियां न केवल तकनीकी रूप से सुदृढ़ है बल्कि उनमें भारतीय संगीत की गहरी रूहानियत भी झलकती है.
2: ऑनर्ड विथ सेवरल एकोलेट्स इंक्लूडिंग द कलाश्री एंड मोहम्मद रफी अवार्ड्स, हर परफॉर्मेंसेस आर नॉट ओनली टेक्निकली फ्लॉलेस बट ऑल्सो डीपली रिफ्लेक्ट द सोल ऑफ इंडियन क्लासिकल म्यूजिक.
1: आज आप सर्वप्रथम प्रस्तुत कर रही हैं राग मारू बिहाग. विलंबित रचना एक ताल में निबद्ध है जिसकी बोल है मान तज देहो प्यारे. मध्य लय तीन ताल में निबद्ध रचना की बोल है मानो न जियरा मोरा और एक ताल में निबद्ध द्रुत रचना की बोल है मानो ना ही तुमरी बात. आपके साथ तबले पर संगत कर रहे हैं गांधार राजहंस और हारमोनियम पर प्रमोद बोरगांवकर.
2: टू बिगिन हर रिसाइटल टुडे शी प्रेजेंट्स राग मारू बिहाग. द फर्स्ट इज विलंबित कंपोजिशन सेट टू एक ताल विद द लिरिक्स मान तज देहो प्यारे. दिस इज फॉलोड बाय अ मध्य लय कंपोजिशन सेट टू तीन ताल विद द लिरिक्स मानो ना जियरा मोरा. शी कंक्लूड्स दिस राग विद अ द्रुत कंपोजिशन सेट टू एक ताल विद द लिरिक्स मानो ना ही तुमरी बात. अकंपनिंग हर ऑन द तबला इज गांधार राजहंस एंड ऑन द हारमोनियम इज प्रमोद बोरगांवकर.